अरे अरे अरे सुन सुन सुन भाऊजी भाऊजी सुन चली ब्रासा फेस फास 1 इज volledig uitverkocht en sold out dus heb je nog geen tickets तो भैया से बोल ना भैया से बोल भाऊजी तू मांगे जाए ब्रासा फेस दन इज दिस द चांस ऑन द अर्ली बर्ड टिकट्स इन फास 2 टू स्कोर भाऊजी सुन तू वक्त ही ना कर तू देर ना कर वंट इन द फॉलोइंग फास गान द टिकट प्राइस ओमहोग तू जल्दी कर भाऊजी भैया से बोल ना चली घूमे चली ब्रासा फेस Brasa Fest. Bestel nu via www.brasafest.nl.